0: आणि बा हाऊ मन रेल
1: बा हाऊ मग
0: आणि
1: तो मयाऊ हलालेला तुलुंचा कोणाचे बाटा मी तुझीचे मुलाला रात बा हाऊ मग
0: रे बा हाऊ मग रेना साखो
1: काम माझं पूर्ण म्हणून
0: एमेन वाणी
1: आणि
0: le ha ke wele ke tla boela ke tsoe re ba ha o morena me marika be nqosa a le ha ntate molo nqosa re ba ha o morena
2: ba ha ntse ra ba
0: me me mmopi
2: ke
0: ba ha o morena me mmopi ra mabitsa wa le kaot morena moriba matshediso o lekganya le kgotsa wa ba balele bantlo wa mme wa amene ngwaneso